0: बाबू मत उठाई दि बाबू पिटुटा मोर चढ़ीगला
1: जा जा तो साहेब को मागू जा
0: बाबू आपण धर्म हम बाबू बुढ़ाटा को दया कर
2: ते मु खाइबा जिनस आने कही तु आणिलु तेतुली पत्र से पुणी भाग मागुचू